0: वेदना निरेशो पहिले कर्मीचा राज्य भूत म्हणजे एक अशा नाही हो
1: सारा प्रकार लक्षण असं दिसतो.